पूजां प्रयाचंदे नमस्तुं अकाले नमस्तुं कृपाले नमस्तुं रूपे नमस्तुं गुणपे नमस्तुं पेखे नमस्तुं लेखे नमस्तुं काय नमस्तुं जाय नमस्तुं गंजे नमस्तुं पंजे नमस्तुं नामे नमस्तुं ठामे नमस्तुं कर्म नमस्तुं धर्म नमस्तुं नाम नमस्तुं धाम नमस्तुं जीते नमस्तुं पीते नमस्तुं बाहि नमस्तुं टाहि नमस्तुं नीले नमस्तुं नादे नमस्तुं चिदे नमस्तुं गादे नमस्तुं गंजे नमस्तुं पंजे नमस्तुं उदारे नमस्तुं पारे नमस्तुं सुइकै नमस्तुं सुइकै नमस्तुं सुइकै नमस्तुं अनेकै नमस्तुं भूते नमस्तुं अदूपे नमस्तुं निर्कर्मे नमस्तुं निर्भरमे नमस्तुं निर्देशे नमस्तुं निर्पेशे नमस्तुं निर्नामे नमस्तुं निर्कामे नमस्तुं निर्धाते नमस्तुं निर्काते नमस्तुं निर्धूते नमस्तुं भूते नमस्तुं अलोके नमस्तुं असोके नमस्तुं निर्थापे नमस्तुं थापे नमस्तुं त्रिमाने नमस्तुं दाने नमस्तुं गाहि नमस्तुं बाहि नमस्तुं त्रिभर्गे नमस्तुं सर्गे नमस्तुं प्रभोगे नमस्तुं सोजोगे नमस्तुं रंगे नमस्तुं भंगे नमस्तुं गम्मे नमस्तुं स्रम्मे नमस्तुं दिलासरे नमस्तुं निरासरे नमस्तुं जाते नमस्तुं पाते नमस्तुं मद्भे नमस्तस्तद् भेदे सुदेशे नमस्तुं पेशे नमस्तुं निर्थामे नमस्तुं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वरूपे नमो सर्वखापे नमो सर्वतापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्देवाय नमस्तमपेवाय नमस्तु जन्मे नमस्तु सुबन्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो कालकाले नमस्तस्देयाले नमस्तु वर्णे नमस्तु मरणे नमस्तु जरारु नमस्तु कृतारु नमो सर्वतन्दे नमो सुबन्दे नमस्तु निर्साके नमस्तु निर्बाके नमस्तु निर्हिमे नमस्तु क्रीमे नमस्तु अनन्ते नमस्तु मन्ते नमस्तु स्त्रागे नमस्तु सुहागे नमो सर्व सुखु नमो सर्व पोखु नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जोग जोगी नमो भोग भोगी नमो सर्व दयाले नमो सर्व पाले चात्री छंद प्रसाद